विचार गावे को साज करे तनखे गावे को जी लै फिर दे गावे को जापे दिसै दूर गावे को वेखे हादरा हदूर कथना कथिना आवे तोट कथ कथ कथी कोटी कोट कोट देंदा दे लेंदे थक पाहे जुगा जुगंतर खाई खा हुक्मी हुक्म चलाए रा नानक विकसै वे परवा साचा साहेब साच

आहत जुग जुग एको वेश भुगत ज्ञान दया भंडारण घट घट वाजे नाद आप नाथ नाथी सब जाकी रिद सिद्ध